कवन वडाई कह सको दे अंत गुनीता कर कृपा मोहे नाम देहो नानक दर्श रीता कर कृपा मोहे नाम देहो नानक दर्श रीता